केसे करू आरमवता भाऊ पिशवी जगू मनावर तर समकर सारेरांग पाते पर गुरुकुन चिंता जाते मा गुरुकुन चिंता आदायची देवदाई दिले चालो वरून चले मसे कचे भावन मन मतलब मसे केले मा दुखे शिवा